0: जुकेंदे ओ कर दे
1: गज देने गज देने गज दे गबरू
2: Keep it on, the voice of the city, CJMR 1320.